0: On the top of this bulletin, viewers, over to Maharashtra, and some breaking news coming in. Sanjay Raut's cryptic message amid Operation Tiger buzz. Sanjay Raut makes dogs but not loyal remark. Raut says some are dogs but not loyal. Jai follows Shinde's dogs barks. Tiger's hunt remark. Mahapolitical war of words only escalates further. Remember, viewers, there are six rebel Shiv Sena MPs that could be possibly joining Shinde Sena. And now Sanjay Raut, in his avatar yet again, hitting out with a cryptic message on those six MPs and indicating that some are dogs but not loyal. Well, Sanjay Raut hasn't been really known for using the right kind of parliamentary language, but now this fresh jibe coming in the Maha political war that has been brewing, and Sanjay Raut's cryptic message amid the Operation Tiger buzz. That's what we are picking here. Viewers, on the top of the bulletin on NDTV, Raut says some are dogs but not loyal. This comes at a time when six MPs are forcing a rebellion within the Shiv Sena, and all is not well within the Uddhav Thackeray Shiv Sena. And in fact, we will be getting across to our reporter to get more viewers on this views on this development. Sujata Dwivedi of NDTV is joining us on the phone line. Sujata, clearly Sanjay Raut hasn't been known in the last 10 days for using the right kind of parliamentary language, and another cryptic message hitting out on the rebel MPs.
1: Well, absolutely. And we know that Sanjay Raut, not just once, but there has been multiple such occasions where he's used a foul language for these rebel MPs. Now, we know that he's launched an incredible fierce and no holds barred offensive against the six city Lok Sabha MPs who skipped the party's recent parliamentary amid the forced office. And his reactions have been explosive ever since, and it is marked by heavy language and serious allegations. And this time too, he's speaking of how he's referring, the entire political landscape and the rebel MPs, that too of a dog, but talking about the loyalty, that how people in today's time have been gone. Bribery accusations stating that for the entire Operation Tiger, each of them have been offered 50 crores each, and then with an advance of 15 crores, and multiple of these allegations are being levied upon him. And these are everything, this is basically an on-camera tirade that we see is taking place by Sanjay Raut's end. And he's also called this as the Operation Tulwa, and demanding that the rebel MPs either they're...
0: All right, Sujata Dwivedi getting us the latest on the Maha political war. Sujata, keep a close watch on that big story as fresh revelations come in. But viewers, as we stay with the Maha political war, a fiery Foundation Day face-off was witnessed in Mumbai last evening as gloves went off in the Sena versus Sena war. Both camps, Uddhav Thackeray Shiv Sena, UBT, and Eknath Shinde's faction, marked the day with parallel rallies, sharpening the battle for Balasaheb Thackeray's legacy. At the high-voltage face-off, with both sides traded sharp political salvos, Uddhav Thackeray targeted the rebel camp, calling them gaddars, while also signalling willingness to step down amid the rebellion. On the other side, Eknath Shinde mounted a strong counter-attack, warning that this is just a trailer, and asserting dominance with a stinging dogs-versus-tiger swipe. The showdown comes amid speculations that the six rebel UBT MPs could switch the Shinde camp tomorrow. Well, there's a lot of political theatre that is unravelling in Maharashtra. NDTV is keeping a very close watch on that. But let's listen into the political reactions that we are picking up on the Maha political war.
2: जबाबदारी सांभाळतोय पण जे आरोप माझ्यावरती होतायत ते जर तुम्हाला खरे वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं मी आता या पदावरनं पाय उतार व्हायला तयार आहे फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल मला नेतृत्वाची सोस नाही मला नेतृत्वाची हाव नाहीये मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे पण कोणी लाचार गद्दार भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर आहे तुम्ही द्यायचं आहे बाकी मी डगमगलेलो नाहीये. आता उद्या आमच्या आणि बापट साहेबांच्या डोक्यावरती हातोडा पडेल सुमोटो. कारण झालंय काय की एका बाजूने सुप्रीम कोर्ट आणि आमचे कायदा मंत्री बॅडमिंटन खेळतायत आणि मध्ये आमचं शटलकॉक झालंय. संविधानाचं पण शटलकॉक झालंय. हा त्याच्याकडे तो त्याच्याकडे तो त्याच्याकडे. अरे देशाची बरबादी होते आणि तुम्ही तिकडे मजा मारत बसलात. पण आता विचार सगळ्यांनी केला पाहिजे. केवळ शिवसेनेने नाहीये. हा विषय शिवसेनेचा नाहीये. का शिवसेना पाहिजे? एक तर शिवसेना हवी आहे की नकोय हा विचार सगळ्यांनी करा. महाराष्ट्राने केला पाहिजे. आज सुद्धा मी जेव्हा जातो
3: आणि म्हणून ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुकतोय. अरे बाबा जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत? त्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ आधे इधर जा बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं. तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. बदललंय, परिस्थिती बदलली आहे. आज ये टायगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं. पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोकते हैं. शेर अकेला आता है. कुत्ते भोकते रहते हैं, टाइगर शिकार करता है. और कुत्ते भोकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, ही शिवसेना है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आगे आगे देखो होता है क्या. आपली शिवसेना मराठी.
4: सही मायने में जब उद्धवजी ठाकरे ने 2019 में शिवसेना भारतीय जनता पार्टी के साथ में युति में चुनकर आने के बाद सब महाराष्ट्र के साथ में उन्होंने गद्दारी की थी और जिस कांग्रेस और राष्ट्रवादी को हमने हराया था उनके साथ बैठकर उन्होंने मुख्यमंत्री की कुर्सी हासिल की, तो उन्होंने खुद के लिए ही पूरे महाराष्ट्र की माफी मांगना चाहिए था.
5: देखिए वे हर टाइम किसी न किसी को अपोलोजाइज करेंगे. कभी कभी अपने पार्टी के नेताओं को अपोलोजाइज करते हैं, कभी कभी कार्यकर्ताओं को, कभी कभी जनता को. ऐसे लोगों को जिनमें जनसेवा और सार्वजनिक जीवन में कोई कैपेसिटी नहीं है, वे सार्वजनिक जीवन में काम नहीं करना चाहते, कुछ और करना चाहते, उनको राजनीति छोड़ना चाहिए. आज साफ बात साफ है कि जो लोग काम करना चाहते अपने क्षेत्र के लिए, महाराष्ट्र के लिए, देश के लिए, और खास करके शिवसेना के माध्यम से लोगों को पता है कि शिंदे साहब के नेतृत्व में वे काम कर सकते हैं, उनको जगह मिल सकती है, शिंदे साहब लोगों के लिए उपलब्ध रहते हैं, और यदि लोग परिवर्तन करना चाहते हैं बहुत अच्छी बात है.
6: मुझे क्या कहा उन्होंने मैंने सुना नहीं. हाँ. लेकिन मैंने ये जरूर सुना, मुझे कुछ लोगों ने भेजा. हाँ. कि कांग्रेस का बहुत गुणगान उन्होंने किया है. हाँ. मतलब आज शिवसेना का वर्धापन दिन है और कांग्रेस का गुणगान उनके मुंह से वहां पर होना कि बीजेपी के साथ इतने साल हम लोग रहे लेकिन कांग्रेस ने हमारे ऊपर कोई अन्याय किया नहीं. मतलब बाला साहब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने जो कहते थे कि अगर मेरे शिवसेना की कभी कांग्रेस हुई तो मैं मेरी दुकान बंद कर दूंगा, आज उनके ही बेटे आज पूरे सभा में 60th फाउंडेशन डे पे कांग्रेस का गुणगान कर रहा है. जिस कांग्रेस ने शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी का मतदान का अधिकार छीना.
0: And there's some breaking news coming in from Karnataka. Viewers, a fresh bus fare hike could be on the cards in Karnataka as state-run transport corporations grapple with mounting financial pressure. Sources say a recent 12.5% salary hike has added nearly 874 crore to their burden, while rising diesel prices have increased costs by another 395 crore. The corporations are also facing pending salary arrears of over 821 crore and total liabilities estimated at around 6,000 crores. Officials say the Shakti scheme has reduced the share of fare-paying passengers from 48% to 36%, affecting daily cash inflows. With operational costs continuing to rise, the government may soon consider revising bus fares. On the other hand, this comes right after Karnataka's flagship Grihalakshmi scheme came under scrutiny after the Accountant General flagged multiple irregularities in its implementations. We will be getting a reporter. In fact, I'm being told Ritu is joining us live. Ritu, what is the latest that you can tell us on this big story, on the price hike and the arrears that are adding pressure to the Karnataka government?
7: Well, you see, Aditya, we've been seeing how that right after D.K. Shivakumar became the chief minister of the state, apparently, not just one scheme of the Congress-led government, but multiple schemes for that matter remains to be under scrutiny now. The kind of process that the government has decided to change and relook into it, you see, one of that is, of course, the Grihalakshmi as well. That way, the free bus fare that we've been seeing, how that there was a free travel for the females that was announced, is somewhere now been seen as a burden for the state, a transport corporation for that matter, because they've been now asking for more of allocation as well. One, of course, you see multiple reasons that the sources are indicating as